जी समन असांजे अॼोके प्रोग्राम रोशन सुबुह में अवां खां असां जेको सवाल कयो आहे तमामु आसान सवाल आहे त अवां ॿुधाईंदव उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वणु नाहे थींदो न का हुन जी वल थींदी आहे. जी हा, असांजो सवाल आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वणु न थींदो आहे ऐं न का वल थींदी आहे. अव्हांखे ॿुधाइणो आहे असांखे एस एम एस ज़रिए, फेसबुक ज़रिए ऐं कॉल ज़रिए. असांजो नंबर आहे 0333221322888 ऐं समुझा अवां कलाम बि ॿुधंदा रहो ऐं उनखां बाद में हलंदासीं न्यूज़ ब्रेक ऐं कमर्शल ब्रेक जी तरफ़. तव्हांजो असांजो साथ रहंदो ठीकु 11 बजे ताईं. कॾहिं बि न वञिजो, असां सां गॾु गॾु ज़रूरु हुजो.

जी समझा प्रोग्राम रोशन सुबह में असां खां सवाल पुछियो आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि न थींदो जंहिंजी वल बि न हूंदी आहे। तव्हांखे सवाल समुझण जी ज़रूरत आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि न थींदो आहे जंहिंजी वल बि न थींदी आहे। अव्हांखे असांखे सवाल जो सही जवाबु ॿुधाइणो आहे SMS ज़रिए। SMS करण जो आसान तरीक़ो आहे, मोबाइल जे राइट ऑप्शन वेंदो, उते LRK लिखी पंहिंजो स्पेस ॾेई पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ नालो सवाल जो सही जवाबु तव्हां सेंड कंदव 888 ते। ऐं असांजी GFM88 जी ID आहे फेसबुक जी, असांजो फेसबुक जो पेज आहे, तव्हां हुन ते बि पंहिंजे सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था। ऐं असांजे स्टूडियो में पंहिंजो नंबर आन आहे, तव्हां कॉल करे मालूमात ॾेई सघो था। असांजो नंबर आहे 0332123228।

ऐं साईं तव्हां खे ॿुधाईंदा रहूं त जेको असां अव्हांखे हिन हफ़्ते जो जेको प्रोग्राम में सवाल अव्हांखे असां नोट करायो आहे उहो आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि नाहे थींदो जंहिंजी वल बि नाहे थींदी अव्हांखे इहो ई ॿुधाइणो आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजी वल बि नाहे थींदी जंहिंजो वण बि नाहे थींदो ऐं जेको आहे सो काफ़ी दोस्तनि सवाल जो सही जवाबु ॾिनो आहे कुझु दोस्तनि उहो कुझु कयो आहे बहरहाल अला खेर कंदो असां अव्हांखे हिन नगमे खां बाद में सवाल जो सही जवाबु ॿुधाईंदासीं ऐं उन्हनि दोस्तनि जो बि नाला खणंदासीं जिन दोस्तनि असांखे सवाल जो सही जवाबु ॾिनो आहे जॾहिं सॻो प्यारो रुसी वेंदो आहे तॾहिं दिलि में बेचैनी ऐं बेक़रारी थी पवंदी आहे ऐं उन बेक़रारी खे ॾिसंदे संगती ऐं साथी पाण खे जेको आहे सो चरियो बि चवंदा आहिनि ऐं साईं मुंहिंजा हूअं बि चाहत में माण्हू खे चरियो ई सॾियो वेंदो आहे छो त चाहत जे दरिया में अण तारो बि पंहिंजे पिरीअ जी चीच पकिड़े घिरी पवंदो आहे ऐं हू उहो नाहे ॼाणींदो त दरिया जूं तेज़ छोलियूं हुनखे वकोड़े न वञनि बसि हू फ़क़ति पंहिंजे पिरीअ जी सिक ऐं उकीर में हलंदो रहंदो आहे हूअं त हमेशह हुन ख़्याल में रहंदो आहे त हुन जो महबूब हुनखे यादि करे पर जे हुनखे पंहिंजो पिरीअ यादि न बि करे तॾहिं बि हू पंहिंजे पिरीअ खे मयारी नथो सम्झे इहा आहे मोहबत जी इंतिहा

जी हा समेन प्रोग्राम रोशन सुबुह ऐं रोशन सुबुह प्रोग्राम में असां अव्हां खे सवाल नोट करायोसीं त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि न थींदो आहे त उन जी वल बि नाहे थींदी। जी हा तमामु आसान सवाल हुयो, उहो आहे सब्रु। जेको सब्रु जेको सब्र जो मेवो हूंदो आहे उन जी न का वल आहे न उन जो को वण आहे। सवाल तमामु आसान हुयो, काफ़ी दोस्तनि उको धोको बि हयो आहे ऐं काफ़ी दोस्तनि सही जवाबु ॾिनो आहे ऐं ॿिनि माण्हुनि जो सही जवाबु आहे। असां उन्हनि जा नाला आख़िरि में खणंदासीं ऐं उन्हनि जी पसंदि जो असां कलाम बि हलाईंदासीं। उन जे हवाले सां असां दोस्तनि खे जो उन्हनि जा नाला अवां ताईं पहुचाईंदासीं। एहसान अली भुगटी ॻोठ रोहल भुगटी खां असांजे भाउ जेको आहे सो जवाबु ॾिनो आहे केलो, ऐं असांजो गुलाब खान कुंभर ॻोठ कंगन खां उन भाउ लाहौरी गजर सही जवाबु ॾिनो आहे, ऐं असांजो ख़ालिक लाचारी मीरपुर ख़ासि खां उन जवाबु ॾिनो आहे महिनत, ऐं फ़क़ीर महरम अली जतोई ॻोठ आगा खान जतोई खां उन भाउ बि लाहौरी गजर जवाबु ॾिनो आहे, क़ुर्बान अली ख़ासकेली झंडो मरी खां उन महिनत जवाबु ॾिनो आहे, ऐं चनेसर बेहण मोरे खां उन भाउ जेको आहे सो जवाबु को बि न ॾिनो आहे, रोस्तम अली पंवर ॻोठ पुनू पंवर सेवण खां भाउ महिनत जो जेको आहे सो जेको लिखियो आहे, ऐं ज़ोहेब कटबर लाड़काणे खां उन भाउ हिंदाणो जेको आहे सो जवाबु लिखियो आहे, मुनीर अहमद खोसो लाड़काणे खां भाउ जेको आहे सो मुंगेरा लिखियो आहे, त मुंगेरनि खे का बि वल न थींदी आहे पर बिल्कुलु उनखे वल थींदी आहे, ऐं ॻोठ फाज़ुल कलोड़े खां हाफिज़ रियाज़ कलोड़े भाउ लिखियो आहे खुंभी या अंजीर, ऐं असांजो दिलीप कुमार थरपारकर खां उन भाउ बि महिनत जो जेको आहे सो लिखियो आहे, ऐं अमीन मरी गुलाबास मरी ॻोठ सामारो शाख खां भाउ बि जवाबु गजर लिखियो आहे, ॿाहिरि जी वॾी महिरबानी, ऐं हाजी रुस्तम अली कोश ॻोठ भाऊ खान कोश खां भाउ बि सवाल जो सही जवाबु नाहे ॾिनो, ऐं चवन कुमार कोली भाउ महिनत लफ़्ज़ असांखे नोट करायो आहे, भाउ कुनरी खां कॉल कई, नई मंगरियो चक खां भाउ बि सही जवाबु नाहे ॾिनो, मसूहब ॻोठ खां ज़मीर मीराणी तारिक मीराणी ऐं फिदा हुसैन मीराणी, ऐं लाड़काणे खां शहज़ाद अज़ीज़ सूमरो रहमान जागीराणी, ॻोठ ममन तैयब थेबो खां हबीब लाइ थेपुर ख़ासि खां जंहिं सब्र जो जेको आहे सो सही जवाबु ॾिनो आहे, ऐं पहिरें नंबर ते आहे नज़ीर मंगरियो जंहिं रोहिड़ी खां कॉल कई, भाउ जी वॾी महिरबानी, अॻे दफ़े बि दोस्त जो पहिरियों नंबर आयो हो ऐं हिन बि सही जवाबु ॾिनो आहे, ऐं पहिरें नंबर ते सही जवाबु ॾिनो आहे, ऐं ॿिए नंबर ते एरम पंवर मीरपुर ख़ासि खां, हिन जा सही जवाब आहिनि त जेको सब्र जो जेको आहे मेवो उहो हुन जो को बि वण नाहे थींदो, उन जी का बि वल न थींदी आहे, इन जो सही जवाबु आहे, त भाउ नज़ीर मंगरियो ऐं इरम पंवर जे नाह कयूं पिया जलाल चांडे जो ख़ूबसूरत नगमो।

सही, अब जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक मजे में. और हमारे साथ ही ये जनाब कहती है शो इज लश बश. अरे तव्हां पुछो आहे रुखसार कॾहिं ईंदी. रुखसार सुभाणे प्रोग्राम कंदी, सुभाणे रुखसार जो प्रोग्राम थींदो. सही आहे.